जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निचल करता सोई तुदे आपे भावै सोई वरतै जी तू आपे करह सोई तुदे आपे सृष्ट सब पाई जी तुदे आपे सिरज सब गोई जन

चौथा जिनके अंतर वसिया मेरा हर हर तिनके सब रोग गवाए ते मुक्त भए जिन हर नाम ते आया तिन पवित्र परम